मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका गीताद्वारे करणार आहोत. तर आपल्या समोर गीत सादर करणार आहेत नेहा घडशी, प्रियंका पाटील आणि आशिया जोगिलकर. तर आपण ते गीत त्यांच्या मार्फत ऐकूया.

0: तर मित्रांनो, व्यसनाच्या आपल्याला होणारे हानिकारक परिणाम आपल्याला माहितच आहेत आणि ते परिणाम दूर करण्यासाठी या गावात व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवण्यात आला होता आणि त्यात अनेक लोकांनी सहभाग घेतला होता. तर ज्या कुटुंबामध्ये व्यसनमुक्तीमुळे ज्या कुटुंबामध्ये जे बदल झालेले आहेत ते आपण श्रवण करूया. तर आपण आता खामगाव मधील काही रहिवाशांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपण आता श्रवण करणार आहोत प्रियंका पाटील यांना. तर ते आपल्या समोर आपलं मत व्यक्त करणार आहेत.
1: नमस्कार, माझं नाव आहे प्रियंका. पूर्वी माझे पती खूप दारू प्यायचे, त्यामुळे माझी घरची परिस्थिती बिकट होती. पैशाची चणचण भासू लागली होती. माझ्या मुलांना शाळेतील फी भरण्यासाठी पैसे मिळत नव्हते, तसंच वेळेवर जेवणही मिळत नव्हते. घरची परिस्थिती खूप हालाकीची होती. परंतु ज्यावेळी आमच्या गावात व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवला गेला, त्यामुळे माझ्या पतीमध्ये वेगळाच प्रकारचा बदल जाणवू लागला. त्यांनी दारू पिणं सोडून दिलं आणि कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगू लागले.
0: ऐकलंस मोनिका यांनी आपली व्यथा कशा प्रकारे वर्णन केली?
2: हो, ऐकलं ग प्रतीक्षा. अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.
0: अशाच प्रकारचं दुःख मला सुद्धा झालं मोनिका, कारण व्यसनामुळे आपल्याला आपल्या जीवनावर खूप हानिकारक परिणाम होतात. व्यसनामुळे शरीराला खूप त्रास होतो आणि घरच्या व्यक्तींना सुद्धा त्याच प्रकारचा त्रास सहन करावा लागतो.
2: हो ग, कसे ते त्रास सहन करत असतील?
0: जर आपल्या घरातील व्यक्ती व्यसन करत असतील तर आपल्याला माहित पडलं असतं की त्या व्यक्तींना कशा प्रकारचा त्रास होत असेल.
2: आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर निघायला हवं.
0: तर आपण त्याच गावातील रहिवासी आशिया जोगिलकर यांना आता श्रवण करणार आहोत. आशिया जोगिलकर आपल्या समोर आपलं मत व्यक्त करणार आहेत.
3: मी आशिया आहे, खामगाववरून बोलते. पूर्वी माझे वडील खूप सिगरेट पियायचे, त्यामुळे त्यांना दम्याची बिमारी ही जाणवू लागली होती आणि ते कामावर सुद्धा नाही जायचे. परंतु आमच्या गावातल्या व्यसनमुक्तीचा कार्यक्रम लाभावला गेला आणि माझ्या वडिलांनी सिगरेट सोडून दिला आणि आता माझं शिक्षणही चालू आहे.
4: नमस्कार, माझे नाव आहे नेहा गडशी. या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. पूर्वी माझे वडील खूप गुटखा खायचे, त्यामुळे त्यांना फुफ्फुसाचा आजार जाणू लागला होता. परंतु व्यसनमुक्ती कार्यक्रम लाभल्यामुळे त्यांची खूप सुधारणा झाली आणि त्यांनी गुटखा खायचं बंद केलं.
5: नमस्कार, माझं नाव अमिषा मालप. माझे वडील पूर्वी खूप व्यसन करायचे, ज्यावेळी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवला त्यामुळे त्यांच्यात खूप बदल जाणवलं. धन्यवाद.
0: मोनिका, पूर्वी या गावातील लोकांची परिस्थिती काय होती? त्या गावातील लोक खूप व्यसन करत होते आणि व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवल्यामुळे त्यांच्या जीवनात झालेले बदल आपण आता ऐकलेले आहेत आणि पाहिलेले सुद्धा आहेत. तर आपण आता हा कार्यक्रम राबवल्यामुळे अनेक लोकांनी त्यामध्ये भरपूर प्रकारचा सहभाग दिलेला आहे. मोनिका, व्यसनमुक्ती करण्यासाठी आणखीन काही उपाय आहेत का ग?
2: हो आहेत ना. त्या व्यक्तीला तणावातून जर मुक्त करायचं असेल तर आपण त्यांना सतत कामात गुंतवलं पाहिजे.
0: खरंच ग मोनिका, जर आपण त्या व्यक्तींचा तणाव दूर करायचा असेल तर त्यांना सतत कामात गुंतवलं पाहिजे, कारण जी व्यक्ती रिकामी असते तीच व्यक्ती व्यसन करते. जी व्यक्ती आपल्या कामात गुंग असेल किंवा जी व्यक्ती आपलं काम सुरळीतपणे करत असेल तर ती व्यक्ती कधीही व्यसन करत नाही. अजून काही काही ग फायदे आहेत व्यसनमुक्ती होण्यासाठी?
2: अगं, आपण त्या माणसाला ना कामात गुंतवलं पाहिजे.
0: खरंच ग, जर ती व्यक्ती कामात असेल तर ती कदाचित व्यसनापासून वेगळी राहील किंवा ती व्यक्ती व्यसन करू लागणार नाही. तर मित्रांनो, आपण या कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा एक गीत ऐकणार आहोत आणि ते गीत ऐकणार आहोत आपण नेहा गडशी, प्रियंका पाटील आणि आशिया जोगिलकर यांच्याकडूनच.
6: बाटली रे बाटली, होय होय होय, दारूची बाटली, होय होय होय, ही संसार बुडविते, हिला सोडची ती देयाची आय, ही संसार बुडविते, हिला सोडची ती देयाची आय. बाटली रे

तर मित्रांनो, आपण यांच्या मार्फत हे गीत श्रवण केलेलं आहे. तर आम्ही आता इथेच थांबत आहोत. आपण पुन्हा भेटू याच वेळी, याच दिवशी आणि याच ठिकाणी. तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्ती व्यसन करत असल्यामुळे तुम्हाला जाणवलेले परिणाम आणि तुमच्या घरातील व्यक्तींमध्ये झालेले बदल तुम्ही आम्हाला आमच्या पत्त्यावर पाठवा. आमचा पत्ता आहे स्वजन जागृती केंद्र खामगाव रायगड. पिनकोड आहे 402-105 आणि फोन नंबर आहे 9404793892. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबत आहोत. नमस्कार, धन्यवाद.